kana mayo abilukula lag gana maude ho abilukula lag gana maude vajmara sare chayo ke ayo faganiyo kerudo faganiyo ho ayo faganiyo kerudo faganiyo लहरा तो फागण फुलड़े फोरम लायो लही लहरा तो फागण फुलड़े